चल मूरत अनुभव प्रकाश, अमितो जो कह जय कोट इंद्र इंद्राण साहे साहान गणिजय त्रिपवन महीप सुर नर असुर

माए साचा साहेब साचा नाए रहाओ साचे नाम की तल वड्याई आख थके कीमत नहीं पाई जे सब मिलकै आखण पाहे वड्डा न होवै घाट ना जा।

महला पहला सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचे तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुकुम सचा फरमान सचा तेरा करम सचा निशान सचे तू दाखिल करोड़ सचे सतान सचे सजो सची तेरी सिफ सची सारा सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच ते आयन सच जो मर जमे सो